गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय।

दर्शन नाम को मन आचे प्रम आयो है सगल खान रे आहे परयो संत पाछे रहाओ किस हो सेवी किस आराजी जो दिसते सो गाचे साध संगत की सरनी परिये चरण रेन मन बाचे जुगत ना जाना गुण नहीं कोई महादुत्तर माया आचे आय पयो नानक गुरचरनी

जे प्रभ पावे ता महल बुलावे, सब दे पेल दे तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे। सप्तमी सप्तम तो शरीर सात समुद्र परे निर्मल।

कर कर खाते वडे वडेरे, किन्ही ना किए काज माया पूरे, हर हर नाम जपे जन कोए, ताकि आशा पूरन होए, हर पगतन को न